0: के चाहिँ
1: खै होस्टल ड्युटी त अझसम्म आइपुगे
0: आउँदै होला नि
1: आरे भेट्न मन लाग्या हो
0: एकांशी त्यो डालो यता ल्या त
1: ल
0: ए
2: आयो हो सोचिनी आयो
3: रेडियो सफलता 103.4 मेगाहर्ट्ज।